नमस्कार. आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो. तशेंच 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन ए आय आर आनी म्हादय चॅनल. आयज वार सोमार, भारतीय सौर दीस. 28 वैशाक शक 1948 म्हळ्यारूच 18 मे 2026. 5:55 आनी 35 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवेच्या पयल्या सभेक आतां आमी आरंभ करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. आता बरोबर सवाराचे रायकुंग्रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित केल्यो हिंदीतल्यान खबरो.

एफ एम रेनबो 105.4 MHz. ऐकबनो, आता तुमका सांगता आयच्या दिसा वितरावपाच्या कार्यावळींची रूपरेषा. सकाळचे बरोबर 5:15 जातात.

പൗലോ ശിവപോളോ അന്തരാത്മാക देवाचे नाम स्मरण सकाळच्या प्रसन्न अशा वेळार मनांग दिता शांती.

एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झवर तुमच्या सांगतानुसार भक्ती संगीताच्या कार्यावर पुष्पांजली सकाळची बरोबर सवरा जाऊन 24 मिनिटं आणि 30 सेकंद जातात.

सर्वेश्वराकडे मागूया की जीवितांची आमची ही वाट सदाच सुखाची करून दे म्हणून. आणि पुष्पांजली भक्ती संगीतेची करावी. आता निमाण्याकडे देशभक्ती गीत.

येशिली भक्ती संगीताचे कार्यावळ पुष्पांजली सवरांनी 30 मिनटां जातात. आयकूंक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो सांगता कौस्तूभ आपटे.

नमस्कार, माका वस्तू बाबा काही हसत काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या पांवड्यार आज नॉर्वेत पावतले. काँग्रेस फुडारी व्ही डी सतीशन आज केरळच्या मुखेलमंत्रीपदाचो सोपूत घेतले. गोंय हे देशातले मुखेल पर्यटन केंद्र असून पर्यटकांक अधिक बऱ्यो सुविधा दिवपा खातीर सरकार बांदील आसा अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगला. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष बरखास्त जावचो ना, ताचे अस्तित्व कायम उरतले, पक्षविरोधी कारवायो करतल्यांचेर कारवाय जातली अशें आयजीचे मुखेली मनोज परब हांणी सांगला. तिरुमाला तिरुपती सोसायटीक राज्यांत आशिल्ल्यो शाखा चलोवपा खातीर सशर्त एनओसी दिल्या. ऑडिट अहवाल आनी कागदपत्रां सादर केल्ल्यान आसा त्यो शाखा चलोवपा खातीर तांकां एनओसी दिल्या अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर करारा पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. आनी खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान राजस्थान रॉयल्स पंगडाक 5 गड्यांनी हारयले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार आनी नमस्कार. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज ऐकूया उस्ताद अल्लारका आनी उस्ताद झाकीर हुसेन हांच्या तबलाच्या जुगलबंदी ताल मत.

शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत निघतेच तुम्ही उस्ताद अल्ला रखा आणि उस्ताद जाकीर हुसेन यांच्या तबल्याची जुगलबंदी ऐकली. शास्त्रीय संगीताची कार्यावळ इथल्यान सोपता.

0: योगाच्या अभ्यासक सांगतात, योग हो जितले बेगीन दैनंदिन जीवनाचो भाग जाता तितलो ताजे पसून मेळपी लाभ हो अधिक असता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चढ महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चढ महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को, तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात

0: हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्म गोय.
1: आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात FM रेनबो. आता बरोबर 7:05 मिनटांचेर ऐकूंक रावात दिल्ली केंद्रा वयल्यान संक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशीतल्यान खबरो.

0: नमस्कार गोवा कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार आनी नमस्कार. आयची नमस्कार गोवा कार्यावळ घेवन आसा तुमच्या बरोबर हांव स्मिता. सगळ्यांत पयलीं ऐकुया नमस्कार गोवा कार्यावळीन विचार किरण.
1: रामदास स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येकाक संधी मेळटा, प्रत्येकाचे बरे दीस येतातच, पुणून वाईट दीस आयले तर त्या दुःखान बुडून वचू नाकात. आयुष्य खूप सुंदर असा, फक्त तुम्ही खोचून वचू नका. तुझे प्रेम करपी खूप लोक असा, तुझ्या खातीर हात जोडपी खूप असा. अरे अशाच आपल्या लोकां खातीर थोडा तरी हास. आयुष्य सुंदर असा, फक्त तुम्ही खोचून वचू नका.

0: शानांचो आवाज निघतोच तुम्ही ऐकलो रचना शिलीराजे पवारांची आणि संगीत दिले अशोक पत्के यांनी. आता ऐकूया आजचो दिनविशेष.
1: दिनविशेष.

18 मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 18 मे हो दीस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस म्हूण पाळटात, इंटरनॅशनल म्युजियम डे. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस पाळपाचो हेतू म्हळ्यार खंयच्याय गजालीच्या मुळा मेरेन पावपा खातीर आमकां एक बरो पर्याय म्हळ्यार संग्रहालय. इतिहासा बद्दल माहिती तशेंच त्या संबंदी वस्तू जपपा खातीर जगभरांत संग्रहालयां बरें कार्य करता. दर वर्सा 18 मे हो दीस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस म्हणून पाळटात. जगभरांत हो दीस पाळपाची कल्पना सगळ्यांत पयलीं मुखार हाडली इंटरनॅशनल काउन्सील ऑफ म्युझियम हांणी. 1977 वर्सा पासून हो दीस पाळपाक सुरवात जाल्या. पुराय जगांत कितलीशींच संग्रहालयां आसात. पर्यटक खंयी गेले जाल्यार ह्या संग्रहालयांक भेट दितात आनी त्या देशाचो इतिहास आनी परंपरा जाणून घेतात. इतिहास सांगता आयचे हे दिसा 1682 वर्सा मराठा साम्राज्याचे पांचवे छत्रपती छत्रपती शाहूराजे भोसले हांचो जल्म जाल्लो. तांचो जल्म 18 मे 1682 वर्सांतलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूत संभाजी महाराज हांचे ते सुपूत. जल्मापासूनच ते मोगल बादशाह औरंगजेबाच्या ताब्यांत आशिल्ले. राजाराम महाराजाच्या मरणा उपरांत राणी ताराबाई हांणी राज्य कारभार पळोवपाक सुरवात केली आनी तेन्ना औरंगजेब हांणी शाहू सोडून दिलो. ताराबाईच्या सैन्याकडेन शाहूच्या सैनिकांनी केल्ल्या लढाये उपरांत राज्याची वांटणी जाली आनी सातारातलो भाग राज्य स्थापने खातीर शाहू महाराज हांकां मेळ्ळो. 1707 ते 15 डिसेंबर 1749 मेरेन शाहू महाराज हे साताराचे गादयेर आशिल्ले. आयज गोंय मुक्ती संग्रामांतले स्वातंत्र्य सैनीक पुरुषोत्तम काकोडकर हांची जयंती. तांचो जल्म 18 मे 1913 वर्सांतलो. काकोडकर हे भारतीय राजकारणी आनी समाज सेवक.

0: ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य आशिल्ले. गोय मुक्ती संग्रामांत तांणी सहभाग घेतलो. भारताचे आदले पंतप्रधान एच डी देवेगौडा हांची आयज जयंती. तांचो जल्म 18 मे 1933 वर्सांतलो. कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यांत तांचो जल्म जालो. सिव्हील इंजिनियरिंगची पदवी घेतल्या उपरांत तांणी राजकारणांत प्रवेश केलो. देवेगौडा हांणी शेतकारांच्या जिविताचे प्रश्न लागींच्यान पळयल्ले, म्हणटकच शेतकार वंचित शोषित लोकांच्या हक्का खातीर ते लढले. 11 डिसेंबर 1994 हे दिसा ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री झाले. 30 मे 1996 हे दिसा तांणी भारताचे पंतप्रधान म्हणून सोपूत घेतलो. 18 मे 1848 हे दिसा जल्मल्ले पर्शियन कवी उमर खय्याम, प्रसिद्ध ज्योतिषी आणि कवी अशी त्यांची ओळख. इंग्लिश तत्वज्ञानी आणि गणितज्ञ बर्टार्ड रसेल हांची आज जयंती. त्यांचा जन्म 18 मे 1872 वर्सांतलो. व्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि आंतरराष्ट्रीय शांतते खातीर रसेल हांणी आपली चीन ओपली. अभिनेत्री रीमा लागू हांची आज पुण्यतिथी. तांचो जन्म 21 जून 1958 हे दिसा मुंबईत झालो. कितल्याशाच मराठी आणि हिंदी फिल्मांनी तांणी काम केले. भारतीय चित्रपट सृष्टीतली पहिली स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले हांची आज पुण्यतिथी. तांचे पहिलीचे नाव कमलाबाई कामत. नामनेचे अभिनेते चंद्रकांत गोखले, तबलावादक लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे तिचे पूत. 18 मे 1974 ह्या दिसा भारतान पोखरण 1 परमाणू परीक्षण केले आणि भारत परमाणू ताकद असपी 6वो देश ठरलो. तर ह्यो आणि अशा अनेक घटना नोंद करता आयचो हो दिस 18 मे.
1: दिन विशेष.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा जोड आवाज निघतच तुम्ही ऐकलो परिंदा या फिल्मातल्या एक बिनो हे गीत आशिले. आयज 18 मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस आयज आम्ही पाळटात. जगाच्या विकासा खातीर इतिहास लक्षात दवरप खूप गरजेचे. आपली संस्कृती परंपरा इतिहासीक दीस लोक आणि वारसो आम्ही जपपाक जाय जेणेकरून आमकां विकासाचो योग्य मार्ग मेळटलो. संग्रहालय आमकां इतिहासाक जोडटा. लोकांक इतिहासा कडेन घेवन वचपाक आनी तांच्या कडेन संबंदीत गजालींचें जतन करपा खातीर जगभरांत खूब मोटी खूब पोन्नी आनी लोकप्रिय संग्रहालयां आसात. ह्या संग्रहालयाचें म्हत्व समजावन सांगपाच्या उद्देशान दर वर्सा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस साजरो करतात. 18 मे

अरुणदात यांचा आवाज निघतोस तुम्ही ऐकलो. ऐक बेनो, बरोबर 7:45 तुमका ऐकपाक मेळटली कलात्मक गो ही वळेरी. ऐकत रावात FM रेनबो 105.4 MHz.

0: जॉन अगियारांची रचनाशैली संतोष लोटलीकरांचं आवाज आणि संगीत दिले सिद्धांत उयावणी. एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ 7:45 जातात. ऐकूया कलात्मक हिवळेरी.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन गणपते.
3: नमस्ते आयकोबेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचें नांव आसा कलात्म गोंय. कलात्म गोंय
1: भाग 7, प्रयोगजीवी कलांची लय.

0: इशानो, कलात्मक गोंय हे वळेरेंत आमी जेन्ना उलयतात आमच्या प्रयोगजिवी कलां विशीं तेन्ना आमी लक्षांत घेवपाक जाय की आमी गोंयकार लयबद्ध आसात, तालबद्ध आसात. आमचो रिदम सेन्स खूप डीप, म्हणजे संस्कृतीन खोलायेन रुजिल्लो आसा. हे बद्दल माहिती करून घेऊया ज्येष्ठ अभ्यासक श्री विनायक बाब खेडेकर हांच्या कडल्यान. खेडेकर सर, आमी गोंयकार तालाक सामके पक्के असे म्हणतात, ह्याच वांगडा आमी पळयतात की आमची जी लय आसा ती मध्य आणि ताचे परस विलंबित आणि केन्ना केन्ना काय गजालींनी, म्हणजे जर काल्याची जी धुवाळ बीन पळयत जाल्यार अतिविलंबित अशी चलता, हे कित्याक काय?
1: एक म्हळ्यार सदांच गोंयकार सुशेगाद अशी गोंयकाराची नामना आसा. ही सुशेगाद प्रवृत्ती जी आसा तीच तो सुशेगादपणा कलेच्या हातूंत कसो आयलो हे पळोवप खुबशे गरजेचे आसतले अशें म्हाका दिसता. कित्याक तर मनीस ताचे जिणेन जसो वागता ताचे भायर कला म्हणून तो वेगळे कांय थंय नासता, तो ताचे जिणेचो एक भाग जावन आसा. ताका लागून तो जत म्हणटा आसतना ती जत सुद्दा असे सात जण ऋषिते तपा बैसले गा, सात जण ऋषिते तपा बैसले असे इतलो तो ठायलईत म्हणटा. सुवारेक जेन्ना सुरू जाता सुवारी, तेन्ना ती सुवारी चंद्रावळ इतले ठायलईत जाता ते नमिना आता भगवंता यादवाच्या राया हो अशें तरी गीत आसलें. तरी अशें म्हणू येता की हे गीत सुवारेक साथ दिवपाक आसता. सदांच वाद्यां ही गीताक साथ दिता, हांगा हे गीत मात्र सुवारी वाजयतात ताका वाचपाक साथ दिवपाक म्हणून ते गीत थंय आयला, इतलो ताचो फरक आसा.

0: आवडती, आणि चौथीतल्यो आरती ह्यो गोंया इथले आणि खंयच जातात अशें म्हाका दिसना.
1: विविधता तातूंत
0: आणि ही गोंयची आणि ही जी चौथीतली आरत आसा हरशीं भायर खंय आमी आयले आयकले जायत जाल्यार सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची अशी आरत येता. पूण जेन्ना ती गोंयच्या एका घरान जेन्ना आरत म्हणूंक सुरवात करता तेन्ना मात तो सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची इतली ती ठायलईत येता. म्हणजे हो सुशेगातपण जो जिणेतलो आसा तो कलेच्या क्षेत्रान कलेच्या मळारय तो तसोच सुशेगातपणा आमकां हे दिसता. एक म्हाका सांगचें आसा हातूंत एक आरत गोंयकारांची खाशेली अशी ठायलईतली दशावताराची आरत. ते आरतीची सुरवातच जाता काय ना ती आरतीस प्रेम जय जय विठ्ठल पर ब्रह्मा भक्ता संकटी नाना स्वरूपे. इतले ध्यालय आता आरत हे फकत गोयकाराचे पैशे.

आमच्या ताल प्रकार वैविध्यपूर्ण आणि लयीचा स्थायी भाव हो विलंबित, 3, 4, 6 आणि 7 मात्रांचा खेळ हो लागी लागी सगळ्यांच प्रयोगात्मक कलांनी मेळटा. आणि हे मांडप, नाचप, धोलप जाता ते विलंबित व मध्य लयींत, द्रुत व अतिद्रुत लयीतले सादरीकरण तसे ना. हे हालीच फाटल्या 20-25 वर्षांत ऐकूंक येऊंक लागला. हरशी रात जागयतना मांडावयले खेळ रंगतात ते ठाय लयीन सौंदर्याची अनुभूती दीत. आणि हीच असा गोयच्या प्रयोगजीवी कलांवरवी जावपी रसनिष्पत्तीची विशेषता आहे.

0: आयकुपनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो
1: प्रयोग जीवी कलांची लय
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जीवी कलां विशीं म्हळ्यारूच गोवन फोक एंड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय

0: वळेरीचो हो आशिल्लो आयचो वाटो
1: प्रयोगजीवी कलांची लय
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजीवी कलांविशी म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्म गोंय. आणि ह्या कलात्म गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्म गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.

आकाशवाणी पणजी 105.4 MHz सचिरतो ऐकतात FM रेनबो. 8:30 जातात, ऐकूया प्रायोजित कार्यावळ. गुड मॉर्निंग लॉर्ड.

0: पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
0: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

सदाभार कार्यावीन आवाज आशिल्लो लता मंगेशकर हांचो इंतकाम ह्या फिल्मातले गीत निकतेच तुम्ही ऐकले. संगीतकार आशिल्ले लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यावळीत मुखार सरतना आता लता मंगेशकर आणि मुकेश हांचो आवाज अनारी ह्या फिल्मातले गीत. रचना सा शैलेंद्रांची आणि संगीतकार शंकर जयकिशन.

सदाभार पौन्य हिंदी फिल्म गीतांची कार्यावर तुमच्या सांगतान असा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर सकाळचा वेळ बरोबर 9:18 जातात. निघतेचे गीत तुम्ही ऐकले काश्मीर की कली ह्या फिल्मातले. ऐकपनो सदाभार कार्यावळीत मुखार सरतना आता किशोर कुमारांचा आवाज झुमरू ह्या फिल्मातले आता गीत ऐकूया. रचना असा मजरू सुलतानपुरी यांची.

0: जो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हटल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जसे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाइपलाइन नेटवर्का कडेन जोडटा, तेवूय बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना।
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राउंड पाइपलाइनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा। तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाइपलाइनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।

सदाबहार कार्यावचालूचा एफ एम रेनबो सेफेवर बी 105.4 मेगाहर्ट्झ म्हणजे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा जोड आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. रचनाशैली हसरत जयपूर यांची गीत या फिल्मातले गीत आशिल्लें.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

ऐकबनो 9 वर आणि 55 मिनिटं जातात. एफ एम रेनबो सेवा 104 MHz चालू असा सदाबहारी कार्यावळ. निघते संगीत तुम्ही ऐकलंय स्वर्गनरक ह्या फिल्मातले किशोर कुमार यांचा आवाज.

सदाबहार कार्यावर चालू असा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 मेगाहर्ट्झांचेर जवानी दिवानी ह्या फिल्मातलं गीत निघतेच तुम्ही ऐकलंय. किशोर कुमार आणि आशा भोसले यांचं जोड आवाज आशिल्लो. आणि ऐकबेनो आता ह्या कार्यावळीतले निमणे गीत असा गोलमाल ह्या फिल्मातले किशोर कुमार यांचा आवाज.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झवरून श्रोते हो तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो. 10:10 झालेले आहेत. मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

श्रोती हो, सकाळच्या प्रसन्न अशा ह्यावेळी गणेशाचे नामस्मरण मनाला नेहमीच देते शांती आणि समाधान.

श्रोत्यो, जन्माने मिळालेली नाती मौल्यवान असतात पण मनाने जुळलेली नाती अधिक सुंदर असतात. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ.

हिचं काय चुकलं या चित्रपटातील हे गीत होतं सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांच्या स्वरात. रचना होती सुधीर नांदोडे यांची आणि संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा।
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग। सदाबहार नाट्य संगीत।
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना। दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया।

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत. विष्णू माय जग
1: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि एफ एम वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

मानपात या नाटकातील हे नाट्यगीत नुकतंच आपण ऐकलं. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम एफ एम रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्झ.

श्रोतेहो हा स्वर होता शंकर महादेवन यांचा. 10:50 झालेले आहेत. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. बरोबर 11 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करणार आहोत. आणि मग असणार कार्यक्रम कोकणी गीतांचा.

श्रोते हो, मराठी गीतांच्या या कार्यक्रमात शेवटी हा स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. या गीतासोबतच मराठी गीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. FM रेनबो सेवा 105.4 MHz. आता बरोबर 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
0: 1 June 2024.
2: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
0: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

मग ऐकूप्यानो, तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सांचेर FM रेनबो. वेळ जाल्लो आसा 11:07:50. ऐकुपाक रावात कोंकणी गीतांची कार्यावळ. सुरवातेक मोगाळ ऐकूप्यानो तुमकां आयकूंक दिता नील रंगान शंकर महादेवन हांचो आवाज, श्रीधर कामत हांची रचना आणि अशोक पत्की हांचे संगीत.

0: मेरे वेली सपना जॉली मुखर्जी हांचो आवाज आशिल्लो, श्रीधर कामत हांची रचना, अशोक पत्की हांचे संगीत. मोगाळ आयकुप्यानो कोंकणी गीताच्या कार्यावळींत घेवया एक ल्हानसोच ब्रेक.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

बिंदी अवस्थ नाही खांचो आवाज निघतोस तुम्ही ऐकलो. मोगळ ऐकू पियानो कोकणी गीताच्या कार्यावळींत फुडें ऐकूंक दिता. तुजे विणी शान हांचो आवाज, साई पानंदीकर हांची रचना.

0: साधन सरगम आमच्या आवाजातलें गीत ही याद निघतेच तुम्ही ऐकलें मोगाळ ऐकू पियानो कोंकणी गीताच्या कार्यावळींत घेऊया एक ल्हानसो सुविसव
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

मग आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्साचेर FM रेनबो. तुम्ही ऐकत आहात कोकणी गीतांची कार्यावळ. 12:05 मोग आयकुप्यानो तुमकां ऐकुपाक मेळटलें दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपीत इंग्लिशींतल्यान खबरो. कोंकणी गीतांचो आस्वाद घेयात. फुडें आयकूंक दितात तन्वी वालावलीकर हांच्या आवाजांत सर्ग उदेता श्री.

मोगाळ आयकू पियानो बरोबर 12:05 जायत येतात. आम्ही साक्षेपीत करतले दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशीतल्यान खबरो.

कार्यावळीची रुपरेषा सांगून झाल्या उपरांत आयकुपाक रावात फिल्मी संगीत चित्ररंजन. ताचे उपरांत एक वरांचे हिंदीतल्यान खबरो. कातारची कार्यावळ एक वरां जाऊन 5 मिनटांचेर जाल्यार दनपारच्या 2 वरांचेर भक्ती गीतां. पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली 2 वरां जाऊन 30 मिनटांचेर ज्युक बॉक्स. ताच्या उपरांत 3 वरांचेर आरजीस चॉईस.

चार वरां जावन पांच मिनटांचेर आयकुपाक रावात रिक्वेस्ट प्रोग्राम, पांच वरां जावन धा मिनटांचेर वर्ल्ड म्युजीक, जाल्यार पांच वरां जावन पस्तीस मिनटांचेर मराठी चित्रपट संगीत. सांजेच्या स वरां जावन पांच मिनटांचेर रेनबो सांग्स, जाल्यार सात वरां जावन धा मिनटांचेर बॉलिवूड संगीत सफर. कांतारची कार्यावळ आसतली रातच्या आठ वरांचेर, जाल्यार आठ वरां जावन तीस मिनटांचेर सदाबहार

रातच्या 9 वरांचेर मोगाळ आयकुप्यानो तुमकां आयकुपाक मेळटलें न्यूज एट 9. 9 वरां जावन 15 मिनटांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ येस्टडे वन्स मोर.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलात यशस्वी

0: जे शाखेची पदवी मेळिल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
0: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

मग ऐकूप्या ना, तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz FM रेनबो. फिल्मी संगीतांनी ऐकूंक दिता अंदाज. ह्या फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो आवाज.

मोगाळे गुब्यानो, गाईड ह्या फिल्मा खातीर ऐकुया किशोर कुमार आनी लता मंगेशकर हांचो जोड आवाज, सचिन देव बर्मन हांचे संगीत, शैलेंद्र हांची रचना, गाता रहे मेरा दिल।

0: गाता रहे मेरा दिल, किशोरानी लता मंगेशकर हांचो जोड आवाज तुम्ही ऐकलो. मोगाळ ऐकुप्यानो चित्ररंजन या कार्यावळीन घेऊया एक ल्हानसोच विसव.
1: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

मग आयकुप्यानो तुम्ही ट्यून इन केला तुमचो आवडीचो 105.4 मेगाहर्ट्सांचेर FM रेनबो. आमच्या घड्याळार बरोबर 12 वरां जावन 50 मिनटां जायत येतात. चित्ररंजन ह्या कार्यावळींत फुडें आयकूंक दिता वक्त.

आकाशियो आणि मेल्की हांच्या जोड आवाजातले कातार चुप चुप चुप अनेक तेच तुम्ही ऐकले. कातारच्या कार्यवळीत ते पुढे नेफी रॉड आणि लॉरी कायता काजार झाली.

0: नेफी रॉड आनी लॉरी हांच्या आवाजांतलें कातार काजार जाली तुमी आयकले मोगाळे कुप्यानो तुमी ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्सांचेर FM रेंबो कातराच्या कार्यावळींत मोगाळ आयकुप्यानो घेवया एक ल्हानसो सुविसव.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
0: कातराची कार्यावळ फुडें व्हरतना आयकूंक दिता आल्फ्रेड रोस गायता वायट नदरेन पळय नाका.

Maria Lina, H. Britain, हांच्या आवाजातले सुंदरशें कातार तुम्ही ऐकले. मोगळ ऐकुप्यानो, एक वरां जावन 30 मिनटां जायत येतात. आतां ऐकुपाक रावात आमच्या स्टुडिओंतल्यान कोंकणीतल्यान मुखेल खबरो. ऐकत रावात आकाशवाणी पणजी.

इष्टानो तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो. कादाराची कार्यावळ ऐकूंक दिता टोई कॉल आणि डॅल्फिन हांच्या जोड आवाजातले कादार काळीज बूम बँग बँग.

कालीज बूम बँग बँग, टॉनी कॉल आणि डेल्फिन हांचो जोड आवाज तुम्ही ऐकलो. जो हांव कार दसो कायदा आदले गोंयकार.

मोगळ ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्सांचेर FM रेंबो. कातऱ्याच्या कार्यावळींत फुडें आयकूंक दिता आल्फ्रेड रोज आनी रिटा रोज गायतात ये जॉनी ये.

ये जॉनी ये आल्फ्रेड रोज आनी रिटा रोज हांच्या जोडा वाजातले कातर तुम्ही ऐकले मोगळ ऐकुप्या न्हू कातराच्या कार्यावळीत निमाणे कडेन तुमकां आयकूंक दिता माय ती माय गायता फेल्सी

0: Mai di mai, felsi. Hancia catarau brand, mogalai cu piano. Catarăcii care avăl, hangat sopta.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक म्हायती खातीर
2: संपर्क क्रमांक 7027272710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

0: श्रोते हो, मराठी गीताचा या कार्यक्रमांत घेऊया काही क्षणाची विश्रांती.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

श्रोते हो, FM रेंबोचा प्रसारणात पुन्हा एकदा आपला स्वागत. भक्तिगीतांचा कार्यक्रमांत यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांचा स्वर.

भक्तिगीताचा या कार्यक्रम आता समाप्त होत आहे. एफ एम रिंबूचा प्रसारणात यानंतरचे पश्चिमी संगीताची कार्यक्रम घेऊन येत आहे ग्लेंडिका. ऐकूया काही क्षणातच कोकणीतील ठळक बातम्या. ऐकत रहात एफ एम रिंबू.

0: भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हटल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन आसा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना.
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा. तर जेव्हा तुमका गॅस लिकाचो दुबाव असत झाल्यास रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंय

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

नमस्कार, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचा एफ एम रेनबो चॅनल. बरा झाल्यात 5:30. एफ एम रेनबो चॅनलाक त्याचबरोबर आकाशवाणी केंद्राच्या म्हादई चॅनलाक तुम्ही न्यूज ऑन ॲपवरसून ट्यून इन करू शकता. हांव आरजे कपिला आयच्या सांजचे सभेत तुमकां सगळ्यांक येवकार दिता. तुमच्या सांगाताक आसतले णव जाय मेरेन. आयच्या सांजे घेवन आयला तरेकवार कार्यावळी. तर पयले सुवातेक आयकूंक रावात आयज वितरापी कार्यावळींची वळेरी.

11:10 आसतली आमची निमणी कार्यावळ जॅझ टायम. तर ऐकवेनो, ही आशिल्ली आयज वितरपी कार्यावळींची वळेरी. काय घेण्यात मिळूया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यावळीत.

नमस्कार श्रोते हो, FM रेनबोवर आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत कार्यक्रम. आपल्या या संगीत मैफिलीत आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर गीतानं.

श्रोते हो, आपल्या संगीत मैफिलीची सुंदर सुरुवात झालेली आहे पोस्टर गर्ल ह्या फिल्माच्या गीतानं. कस्तुरी वावरे यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकत आहात.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात आपण ऐकत आहात मितवा फिल्मातलं हे गीत, जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात.

श्रोते हो मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात आपण ऐकत आहात क्लासमेट फिल्मातलं हे गीत हर्ष आणि अमितराज यांच्या स्वरात. मंदार चोळकर यांचे बोल, संगीतकार अमितराज.

श्रोते हो, आपल्या साथीने वेळ कसा गेला समजलंच नाही. मराठी चित्रपट संगीताचा हा प्रवास आज इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटू तोवर आपली आरजे कपिला घेत आहे आपला निरोप. नमस्कार. बरोबर 5:58 वर ऐकायला विसरू नका कोकणी ठळक बातम्या आणि 6 वाजता हिंदी बातम्या.

अगवेनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे FM रेनबो चॅनल. वरा झाल्यात 6 वरा 6 मिनटां. रेनबो सायन्स कार्यावळी तुमकां सगळ्यांक येवकार.

आयकमेनो रेनबो सायन्स कार्यावळी तुम्ही ऐकता कोंकणी मराठी आणि हिंदी पदांनी ताच्या वांगडा आसता आमची गपशप. ह्या खिणा कार्यावळीची सुरुवात करूया एका कोंकणी गीतातल्यान.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सां.
0: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
0: आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो युट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज स्विडनाची आपली 2 दिसांची भोंवडी सोपोवन नॉर्वेक गेल्यात. स्विडनांतल्या भेटीचे जायते म्हत्वाचे परिणाम जाल्यात, जाका लागून द्विपक्षीय संबंधांक नवी चालना मेळटली अशें मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगलां. ह्या भेटी वेळार जाल्ली चर्चा खूब फळादीक जाली. द्विपक्षीय संबंद धोरणात्मक भागीदारी पातळीमेर व्हरपाक सावन संयुक्त नवनिर्माण भागीदारी 2.0 आनी भारत स्विडन तंत्रज्ञान आनी कृत्रीम बुद्धिमत्ता मार्ग सुरू करपा मेरेन फुडल्या 5 वर्सांत

0: द्विपक्षीय वेपार दुप्पट करपाचे म्हत्वाकांक्षी लक्ष थारावपा मेरेन चर्चा जाली अशें तांणी सांगलां. त्यांनी स्विडनाच्या लोकांचो, स्विडन सरकाराचो आणि प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन हांचे तांणी आपल्याक दाखयल्या आपुलकी खातीर आणि इश्टागती खातीर उपकार मानले. जागतिक आव्हानां आणि अनिश्चितता असूनय भारत वेगान प्रगती करीत असा असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां. नवी दिल्लीत भारत व्यापार महोत्सवाच्या वेबसायटीचे उक्तावण करताना ते उलयताले. उमेद केन्नाच उणी करूंक दिवची न्हय आणि सगळ्यांनी अथक काम करत रावचे हाचेर तांणी भर दिलो. विकसित भारत 2047 ध्येय साध्य करपाच्या दिशेन भारतातले उद्योग, व्यापारी समुदाय आणि लोकांमधी इतलो प्रबळ उत्साह असा की जगातली खयचीच शक्त भारताक थांबूक शकना असे तांणी म्हळे.
1: भारत 2047 जो प्रधानमंत्री जी ने हम सबको प्रोत्साहित किए अमृत काल में मेहनत करने के लिए, वो लक्ष्य बड़ा है पर भारत के उद्योग व्यापार जगत, भारत के लोगों में जो आज उत्साह है और सफलता के लिए जिस प्रकार से पूरा देश 140 करोड़ लोग एकत्र हुए, मुझे लगता है कि कोई ताकत दुनिया की ना हमें रोक पाएगी ना हमारे को थम पाएगी.
0: भारताची अर्थव्यवस्था स्थिरपणान वाडटा आनी निर्यातूय वाडटा. ह्या वर्सा निर्यात अंदाजे 863 अब्ज डॉलर्सांचेर पावल्या, जी फाटल्या वर्साच्या तुलनेत जवळपास 5% चड असा अशें सांगून चालू आर्थिक वर्सा खातीर भारताचे एकत्रित लक्ष 1 ट्रिलियन डॉलर्सांची निर्यात साध्य करप असा अशें ते उलयले. गोयल हांणी अधोरेखीत केलें की स्वदेशी व्यापाराक प्रोत्साहन दिवप आनी भारतीय वस्तू आनी सेवांच्या देशभरात आनी जगभरात अधिक वेगान विस्तार सुनिश्चित करप हो भारत व्यापार महोत्सवाचो उद्देश आसा.
2: अबंडंट मायनिंग पीट्स हे बरे थोडे फेन्स केल्या, थोड्या कडेन आमी बोर्ड

केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी स्वित्झर्लंडांत जिनिवांत आयोजीत 19व्या जागतीक भलायकी परिशदेच्या निमित्तान जागतीक भलायकी संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम गेब्रेयस हांची भेट घेतली. भलायकी मंत्रालयान एका सोशल मिडिया पोस्टात म्हळां की नड्डा हांणी जागतीक भलायकीच्या समानतेच्या प्रगती खातीर भारताच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो आनी आयुष्मान भारत डिजिटल मिशन, आयुष्मान भलायकी मंदिरां, पारंपारीक औषधोपचार, एआय आधारीत भौशीक भलायकी नवोपक्रम आनी क्षयरोग निर्मुलना खातीर सातत्यपूर्ण प्रयत्न ह्या सारख्या प्रमुख उपक्रमांचेर उजवाड घालो. मंत्र्यांनी जगाची वखदशाळा म्हणून देशाच्या भुमिकेचेरूय भर दिलो. ह्या बसकेवर जागतीक भलायकी संघटनेच्या महासंचालकांनी भारताच्या भलायकी क्षेत्रातली सुधारणा आनी जागतीक भलायकी भागीदारीतल्या फुडारपणाची तोखणाय केली आनी सामायिक प्राधान्यक्रमांचेर जागतीक भलायकी संघटने वांगडा सहकार्य अधिक घट्ट करपाची वचनबद्धता व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयच्यान व्हिएतनाम आनी दक्षिण कोरिया ह्या दोन राष्ट्रांच्या भेटी खातीर भायर सरले. धोरणात्मक लष्करी सहकार खोलायेन वाळोवप, संरक्षण उद्देगीक भागीदारी घटमूट करप आनी भारत पॅसिफीक वाठारांत दर्या सहकार्याक चालना दिवप हे ह्या भेटीचें मुखेल लक्ष आसतलें अशें तांणी सांगलें. व्हिएतनाम भेटी वेळार राजनाथ सिंह व्हिएतनामाचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल फॅन व्हॅन गियांग हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले. गांधीनगरांत जाल्ल्या आशियाई वेटलिफ्टींग अजिंक्यपद सर्त 2026 सर्तींत भारतान 10 पदकां मेळोवन हातूंत 1 रुपया आनी 9 काश्या पदकां सयत आपली मोहीम सोंपयली. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज म्हळ्यार न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारी तात्पुरत्या कराराचेर उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. पदवीदर पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं, कोंकणी भाशेचें बरें गिन्यान, तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाचें कसब आसपाक जाय आनी प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तीनो पणजी हांगा दिवचो. निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा दोन पांवड्यार जातली. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण ह्या सप्तकांत वायव्य भारत आनी मध्य भारतांत कितलेशेच दीस उश्णतायेचे ल्हार ते खर उश्णतायेचे ल्हार अशी परिस्थिती पातळपाची शक्यताय आसा. देशाच्या वायव्य भागातल्या जायत्या वाठारांनी चडांत चड तापमान ल्हवल्हव 3 ते 5 अंश सेल्सियस वाडपाची शक्यताय आसा असो अदमास हवामान खात्यान दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.

ऐकपेनो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो चॅनल वरां जाल्यात 6:36 रेनबो सांज कार्यावळी तुमकां सगळ्यांक परतून एक फावट येवकार.

ऐकवेन हो तुम्ही ऐकले लक्ष फिल्मातले हे गीत शंकर महादेवन हांच्या आवाजान शंकर एहसान लॉय हांचे संगीत आशिले जावेद अख्तर हांचे बोल. ऐकवेन हो रेनबो सांस कार्यावळीत घेऊया लहान विसव आणि ऐकूया कोकणी मुखेल खबरो.

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय सरकार 10 कोटी 64 मीटर सुवात नो डॅव्हलपमेंट झोन म्हूण आरक्षीत करतले अशी म्हायती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हाणें दिल्या. संस्कार भारती संस्थे वतीन 22 ते 24 मे मजगतीं नागेशी बांदोडा हांगा त्रिराज्य सांस्कृतीक संगम कलाकार परिशद आनी प्रशिक्षण वर्ग आयोजीत केला. गोंय आपत्ती वेवस्थापन यंत्रणेवरवीं मान्सून पूर्व आपत्ती वेवस्थापनाची कामां जाल्ल्याची म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. शाळा सुरक्षे खातीर राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांची खर अंमलबजावणी करपाचो आदेश शिक्षण संचालनालयान दिला. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी पेडणे मतदारसंघाचे पयले मगो आमदार सर्गेस्त काशिनाथ उर्फ आबा शेटगांवकार हांच्या पुतळ्याचे मोरजी जंक्शनाचेर आयज अनावरण केले. चिऱ्यांच्या खणींचेर तशेंच मायनिंग पिटांत साचिल्ल्या उदकांत पावसाच्या हंगामांत पेंवपाक वचचे न्हय अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक केलां. गोंय राज्यांत घरांच्या जनगणनेचो पयलो पांवडो यशस्वीपणान पुराय जाला. भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपनींनी गोंयभर पेट्रोल डिझल आनी एलपीजी हांची अखंड उपलब्धताय मेळटली हाची खात्री केल्या. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गावरी तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. आपलो अर्ज हेड ऑफ आर्यन्यू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

बहनों, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचे एफ एम रेनबो चॅनल वरा झाल्यात बरोबर 7 वरा रेनबो सायन्स कार्यावळ. तुमकां सगळ्यांक परतून एक फावट येवकार. ऐक बहनो, रेनबो सायन्स कार्यावळ निमाणे कडेन पाविल्ली आसात, पूण आयज एक गजाल याद उरतली. सांबाळप म्हळ्यार भास सांबाळप, पदां सांबाळप, काणयो, फोटोज, आनी मेन म्हळ्यार मनशां सांबाळप. आयज इंटरनॅशनल म्युझियम डे निमतान गोंयच्या म्युझियमांत फावता तशें केन्ना तरी भेट दियात. आयच्या रेनबो सायन्स कार्यावळींत इतलेंच. आयकुया कार्यावळीचें निमणें गीत. ह्या गितां वांगडा आमची कार्यावळ सोंपता बरोबर 7 वरां.

0: आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवी प्राप्ती गांवकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय सरकार 10 कोटी 54 मीटर सुवात नो डॅवलपमेंट झोन म्हूण आरक्षीत करतले अशी म्हायती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. संस्कार भारती संस्थे वतीन 22 ते 24 मे मजगती नागेशी बांदोडा हांगा त्रिराज्य सांस्कृतीक संगम कलाकार परिशद आनी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. गोंय आपत्ती वेवस्थापन यंत्रणेवरवी मान्सूनपूर्व तशेंच आपत्ती वेवस्थापनाची कामां जाल्ल्याची म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. शाळा सुरक्षे खातीर राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांची खर अंमलबजावणी करपाचो आदेश शिक्षण संचालनालयान दिला. गोंय सरकार 10 कोटी 54 मीटर सुवात नो डॅवलपमेंट झोन म्हूण आरक्षीत करतले. हातूंत शेतकी जमीन मिठागर खाजन खारफुटी नो डॅवलपमेंट झोन म्हूण जाहीर करतले अशी म्हायती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका घेतल्या उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले.
1: आयज पर्यंत आमी एनडीझेड मॅनग्रोव्स हे सगळे प्रोटेक्ट करपाक आनी मिश्टी म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची रिवायवल ऑफ मॅनग्रोव्स अँड मॅनग्रोव्ह प्रोटेक्शना खातीर ते खूप आयज फंड केंद्र सरकार कडल्यान गावता आनी योग्य तरेन

0: पुढे वचपाक जाय म्हणून आमी गोंया राज्यान आयज आमच्या गोंया राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ऑलरेडी एक कायदो हाडलेलो आसा की 1/14 जे रायस आसा ते रायस तुम्ही डेव्हलप करू शकना ते एग्रीकल्चराक तुम्ही त्याचा वापर करू शकता. आम्ही सगळे 1/14 आम्ही मॅप केल्ले आसा आणि सर्वे नंबर्स आम्ही पब्लिकाक आता रिलीज करतले की आम्ही आमच्या सेक्शना प्रमाणे आम्ही ते नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आम्ही डिक्लेअर करतले.
1: धर्मीक थळां आणि पुरातत्वीय थळांच्या वाठारांत टीसीपी कसलीच परवानगी दिवची ना. सर्वेक्षण केल्ले सुवातींनी नोंदणी करून एनडीझेड वाठार म्हणून जाहीर करतले अशी माहिती मंत्री राणे हांणी दिल्या. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी पेडणे मतदारसंघाचे पयले मगो आमदार सर्गेस्त काशिनाथ उर्फ आबा शेटगांवकर हांच्या पुतळ्याचे मोरजी जंक्शनाचेर आयज अनावरण केले. आबा शेटगांवकर हांणी राजकीय माध्यमांतल्यान त्या वेळार केल्ल्या वावराची याद पिळग्यान पिळगेक उगडासांत उरची म्हूण हो पुतळो उबारला अशें जीत आरोलकर हांणी म्हणला. भारतीय पारंपारीक कला आणि सांस्कृतीक दायजाच्या राखण आणि संवर्धना खातीर वावुरपी संस्कार भारती हे संस्थे वतीन 22-24 मे मजगती नागेशी बांदोडा हांगा त्रिराज्य सांस्कृतीक संगम ही 3 दिसांची कलाकार परिषद आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. या परिषदेत गोय महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातले कलाकार साहित्यिक संशोधक आणि सांस्कृतीक मळावेले अभ्यासक असे सुमार 150 प्रतिनिधी वाटो घेतले. भारतातली नष्ट जावपी पारंपरिक कला आणि सांस्कृतिक परंपरांच्या राखणे संबंधी व्यवहारिक उपाय योजनांचेर चर्चा करप हो या कार्यावळीचो मुखेल हेत आसा. गोय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवरवी मान्सूनपूर्व कामांची तशेंच आपत्ती व्यवस्थापन पावण्यावयली सगळी तयारी जाल्ल्याची माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. परवरी मंत्रालयांत कार्यालयीन बसकेक उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले.
2: सगळ्या डेप्युटी कलेक्टरांक 5-5 लाख रुपया ऑलरेडी त्यांच्या कडेन दिल्या. ताज्या भायर आमी फॉर द पंचायतीक 35,000-45,000 पंचायतीक दिल्या. बी क्लास एन्ड सी क्लास 60,000-70,000 फॉर द क्लास बी म्युन्सिपाल्टीज आणि 1,10,000-1,20,000 फॉर द कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ द पणजी आणि बाकीच्या यांच्या खातीर दिल्ले आसा. ऑलमोस्ट आम्ही 4 कोटी रुपया कलेक्टर नॉर्थ आणि 3 कोटी रुपया कलेक्टर साऊथ 2 कोटी रुपया कलेक्टर कुशावती हांच्यांनी डिस्ट्रीब्यूट केल्या.
1: आपत्ती व्यवस्थापनाच्या फाटभुयेर राज्यात सुमार 600 आपदा मित्र आणि आपदा सखी सेवा दितले. तांकां 750 रुपया दिसवडो तशेंच विमो कवच दिवपाचो निर्णय सरकारान घेतला. 12 तालुक्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कक्ष स्थापन केल्यात. हे शिवाय मामलेदारांक खासा मोबायल फोन दिवन आपत्ती व्यवस्थापन संपर्क करपाची यंत्रणा म्हूण तयार दवरतले. सागर कवचा वरवीं कोस्टल आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चालीक लायतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचे.
1: आता मुखावयल्यो खबरो. चिरांच्या खणीचेर तशेंच मायनिंग पिटांत साचिल्ल्या उदकांत पावसाच्या हंगामांत पेंवपाक वचचें न्ही अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक केलां. पावसाच्या काळांत राज्यांतल्या धोकादायक उदका थळांचेर सरकारान हे वाठार धोकादायक अशें दाखोवपी तक्ते लावपाक सुरवात केल्ल्याची माहिती तांणी दिल्या. पावसाच्या हंगामांत भारतीय वेधशाळेन दिल्ल्या हवामानाच्या अपडेटां विशीं नागरिकांक कळीत केलां. तशेंच रेड अलर्ट येल्लो अलर्ट विशीं पावसाच्या काळांत नागरिकांनी सादूर रावचें अशेंय तांणी म्हणलां.
2: अबँडन्ड मायनिंग पिट्स हे बरे थोडे फेन्स केल्या, थोडे कडेन आमी बोर्ड लायल्या, कोणीच स्विमिंगाक वयचे न्ही. म्हणजे चिऱ्यांच्यो खणी आनी मायनिंग पीट हेतूर कोणी म्हणजे स्विमींग स्पेशली करचें न्ही हे आमी ऑलरेडी केलां. अवर डिपार्टमेंट्स इज ऑलरेडी इन टच वीथ द IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. टायम टू टायम त्यांच्यांनी दिल्ल्या सजेशन्स येल्लो अलर्ट म्हण किंवा रेड अलर्ट हाज्या प्रमाणे टायम टू टायम प्रिकॉशन्स जी आसा ती घेतली. वेदर फोरकास्ट हे टायम टू टायम लोकांकूय बी त्याच्या माध्यमांतल्यान कळयतले.

तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो चॅनल. वरां जाल्यात 7:31. बॉलिवूड संगीत सफर कार्यावळी तुमकां सगळ्यांक परतून एक फावट येवकार. ऐकपेनो ह्या खिणाक ऐकुया कहानी फिल्मातले हे गीत. आयज आमी उलयता नवाजुद्दीन सिद्दीकी हांच्या बद्दल.

ऐका बेनो, 1999 साला ते 2007 हाच्या मदीं नवाजुद्दीन सिद्दीकीन सरफरोश फिल्मान काम केलें. एका गुंड्याचें पात्र तांच्यांनी साकारलें. मुन्ना भाई MBBS तातूंत तांच्यांनी एक पीक पॉकेटरचें पात्र साकारलें, पूण कोणाकूच तांचें नांव खबर नाशिल्लें. मागीर 2009 साला आयिल्ली अनुराग कश्यपाची फिल्म देव डी ह्या फिल्मान एक गाणें आशिल्लें इमोशनल अत्याचार. त्या गितात दोन मनीस रंगबिरंगी कपडे घालून गळ्यांत हार घालून एकदम क्रेजी डान्स करी. तातूंतलो एक म्हळ्यार नवाजुद्दीन सिद्दीकी. फक्त 2 मिनटांच्या त्या डान्सान लोकांक विचार करूंक लायलो की हो अतरंगी कलाकार कोण काय. बरें, इतलें डिस्क्रिप्शन दिल्लें आसा ह्या गीता बद्दल. तर आतां आयकया देव डी फिल्म.

دی فلمات لے ہگی تمی آئے کلے بین ماسٹر رنگیلا رسیلا ہنچا آوازان امیت ترویدی ہنچے سنگیتا شلے امیتابھ بھٹاچاریا ہنچے بول ऐक बहनो आम्ही उलयता नवाजुद्दीन सिद्दीकी हांच्या बद्दल आनी मागीर आयले साल 2012 बॉलिवूडाच्या इतिहासातले एक वादळ गँग्स ऑफ वासेपूर एक असो पात्र तांच्यांनी साकारलो जो सुरवेक फक्त सिंपल कॅरेक्टर करता असो दाखयला पूण वेळ येताच अख्ख्या वासेपूरचे राज्य करता त्या कॅरेक्टराचे नाव आशिल्ले फैजल खान त्या फिल्मातलो तांचो हो फेमस डायलॉग तुमकां खबर आसतलोच एका डायलॉगान आनी नवाज जिंच्या त्या जळजळीत दोळ्यांतल्यान तांकां रातोरात स्टार केलो खऱ्या अर्थान नवाजुद्दीन नावाचो ब्रँड हांगासावनूच सुरू जालो आयक्या गँग्स ऑफ वासेपूर ह्या फिल्मातले हे एक गीत

फैजन खाल खान म्हणून लोकांक भिरांत दाखोवपी नवाजुद्दीन सिद्दीकी 2015 सालान एक एकदम वेगळोच रूप घेवन आयलो. सलमान खानच्या बजरंगी भाईजानान ते फिल्मांत तांच्यांनी काम केलें. तांच्यांनी भुमिका साकारली एका पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब हांची. रेल्वे स्टेशनाचे वालो तो व्हिडिओ तुमकां याद आसतलोच. पाकिस्तानान की कोने कोने सी आनी मदींच मदींच लोक येता आनी तो परत परत

मित्रांनो, तुम्ही हे गीत ऐकले बजरंगी भाईजान या फिल्मातल्या राहत फतेह अली खान यांच्या आवाजान, प्रीतम यांचे संगीत असा, निलेश मिश्रा यांचे बोल. ऐकपेनो आता उलोया त्यांच्या एका कडक सस्पेन्स भरिल्या अवताराबद्दल. 2020 साला आयले OTTचेर एक फिल्म रात अकेली है, जय ताणे इन्स्पेक्टर जटिल यादवची भूमिका केली. एक असो पुलीस जो आपल्या तत्वांचेर जगता. लोकांक कॅरेक्टर इतलो आवडलो की गेल्या वर्सा 2025 साला त्यांचा सिक्वल सुद्धा रिलीज झाला. गोयच्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ह्या फिल्माचे प्रीमियर झाले. ऐकूबेनो या खिणाक ऐकूया रईस फिल्मातले हे गीत सुखविंदर सिंग आणि भूमी त्रिवेदी यांच्या आवाजात.

तुम्ही ऐकले रईस फिल्मातले हे गीत सुखविंदर सिंग आणि भूमी त्रिवेदी ह्यांच्या आवाजात, राम संपत ह्यांचे संगीत आशिल्ले, जावेद अख्तर ह्यांचे बोल.

बनवा बॉलिवूड संगीत सफर आता निमाणे कडेन पाविल्लो आसा. नवाजुद्दीन सिद्दीकी हांच्या 25 वर्सांचो सफरांत एक शिकपा सारकी गजाल म्हळ्यार लूक, रंग या पयशे हातून नशीब ठरना. जर तुमच्या मदीं जिद्द आसा जाल्यार संदी तुमच्या मुखार येतलीच. आशा करता बॉलिवूड संगीत सफर कार्यावळ तुमकां आवडला आसतली. आयकुया कार्यावळीचें निमणें गीत. ह्या गीता वांगडा आमची कार्यावळ सोंपता. बरोबर 7 वरां 8 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी मुखेल खबरो.

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय वस्तू संग्रहालयाचें बांदकाम जाता तितल्या बेगीन सुरू करपाची मोख राज्य सरकारान दवरला. तशेंच राज्यांत आशिल्ल्या खाजगी संग्रहालयांक उर्बा दिवपाक राज्य सरकारान आर्थीक मजत दिवपी खासा येवजण चालीक लायल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकार 10 कोटी चौखण मिटर सुवात नो डॅव्हलपमेंट झोन म्हूण आरक्षीत करतले अशी माहिती रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. संस्कार भारती संस्थे वतीन 22 ते 24 मे मजगती नागेशी बांदोडा हांगा त्रिराज्य सांस्कृतीक संगम कलाकार परिशद आनी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. गोंय आपत्ती वेवस्थापन यंत्रणेवरवीं मान्सूनपूर्व आपत्ती वेवस्थापनाची कामां जाल्ल्याची माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. शाळा सुरक्षे खातीर राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांची खर अंमलबजावणी करपाचो आदेश शिक्षण संचालनालयान दिला. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी पेडणे मतदारसंघाचे पयले मगो आमदार सर्गेस्त काशिनाथ उर्फ आबा शेटगांवकार हांच्या पुतळ्याचे मोर्जी जंक्शनाचेर आयज अनावरण केले. चिऱ्यांच्या खणीचेर तशेंच मायनिंग पिटांत साचिल्ल्या उदकांत पावसाच्या हंगामात पेवपाक वचचे न्ही अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक केलां. गोंय राज्यांत घराच्या जनगणनेचो पयलो पांवडो यशस्वीपणान पुराय जाला. भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपनींनी गोंयभर पेट्रोल डिझेल आनी एलपीजी हांची अखंड उपलब्धताय मेळटली हाची खात्री दिल्या. आकाशवाणी पणजी कॅज्युअल एसआयनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयता. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकवे नो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झाचेर एफ एम रेनबो चॅनल वरा जाल्यात बरोबर 8:01 कांतारांच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. कांतारांच्या कार्यावळीचे पयले कांतार ऐकुया भुपेंद्र आणि सांगात्यांच्या आवाजान.

0: ऐकबेनो हे कतार तुम्ही ऐकले दिलराज कौर हांच्या आवाजान.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो गोयकारा.
2: काली रे बुंबंग बंग बुंबंग बंग बुंबंग जाता.
1: दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
3: हॅलो

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: आयकपणो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झचेर FM रेनबो चॅनल वरा जाल्ली आसा 8:16 कातरांच्या कार्यावळीत मुखार ऐकूया श्रील आणि अग्नेस हांचे हे कातार

नमस्कार, हाँ जॉन आग्यार, कोकणी कवी। आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्षा पुराय करता, ही वडा खोशीची गजाल। 23 भाषांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरन पावता, ही वड गजाल। मजो आकाशवाणी पणजी केंद्राकडे लागीचो संबंध। हमें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात, ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोप, पिपळा पिडार

0: सारख्या कार्यावळी सादर केल्या. हालीच वजो वीर जवान व सैन्य दलांतल्या जवानांच्या मुलाखतीचा कार्यक्रम चालू असा. आकाशवाणी हो भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक परिदृश्याचा महत्वाचा भाग. राष्ट्राची गिरेस्त काय, संस्कृत आहे आणि परंपरेची जतन आहे आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता. त्यावेळार हा म्हज्या वतीन आकाशवाणी उनुनीक परवीन दिता. देव बरें करू.
1: भगवानो कातारांच्या कार्यावळीत मुखार आयक्या ओला आव्हानचा ताळो.

0: ऐकुवेनू हेमंतांचो हो आवाज. अशें दिसता की भुतकाळ आमकां फाटल्यानसून आवाज दिता. पोरण्या यादींचे जे आल्मार उक्ती करता तेन्ना हे गाणें बॅकग्रावंडान वाजल्यार आयकपाक रोखडेच 60s दशकान घेवन वतले. हे गीत आशिल्ले खामोशी फिल्मांतले हेमंत कुमार हांच्या आवाजान. हेमंत कुमार हांचे हे संगीत आशिल्ले गुलजार हांचे बोल.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.

0: ऐकवेनो आशा ताई हंजे हे हंजा आवाजान तुम्ही हे गीत ऐकले वक्त फिल्मातले हे गीत अशिले रवी हंजे संगीत अशिले
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी ठरायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: rnuairpanaji@gmail.com
1: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

0: ऐकवेनो गायत फिल्मातले हे गीत तुम्ही ऐकले मोहम्मद रफी हांचे आवाजान, एस डी बर्मन हांचे संगीत आशिल्ले, शैलेंद्र हांचे बोल.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव इव्हेंट्स आणि खूप किती.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
0: ऐकवेनो सदाबहार कार्यावळीत मुखार ऐकूया सरस्वती चंद्र ह्या फिल्मातले गीत लता मंगेशकर आणि संगतांच्या आवाजान.

ऐकवेनो सरस्वती चंद्र ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले लता मंगेशकर आणि सांगात्यांच्या आवाजान कल्याणजी आनंदजी हांचे संगीत आशिल्ले इंदवर हांचे बोल. ऐकवेनो तुमचो आमचो सांगात आशिल्लो अणो जाय मेरेनचो. ऐकवेनो सदाबहार कार्यावळीचे निमणे गीत ऐकूया. ह्या गीता वांगडा आमची कार्यावळ सोंपता. णव वरांचेर आयकुपाक रावात न्यूज एट नायन. हांव आरजे कपिला घेता तुमचो निरोप. ऐकुया लता मंगेशकर हांच्या आवाजान हे गीत. दिलपना और प्रीत पराई ह्या फिल्मातले हे गीत आसा. शंकर जयकिशन हांचे संगीत आसा. शैलेंद्र हांचे बोल.